बेतला नीला सामोनी बाल हले शांगमा दरम दंगना बंधे नेमा रिसनी बाल जें शुई अलजा वाला इश्क़ भी शंकर से निविशेष हो उत्तर जालो बुद्धि ने हन एम नसीगी बसी मा इन्हरल थे आंधुगन उमक थुरन हिलगला उबर बस्ती हिते तलात उंदर ओल मिगान जीजे आख उर्शिया बसु ओली बेगुन कच काल होय बालबल चाय जाने का जिर सुतकल सनागी हल बीजे चुरमी नहंदो बलन सोगासु हर्जिगो कीनुसुत माल एंशान मेरने दोरोस नुकुन जिरु बादी जुस्तन आख तुगारो दावशिर जिवेगा अबन दबन इम चोलो हम बगतु यो बुरगु बेहार उचकित उरोगवन नुकुन सेनी सजिगलोल थे आर कारगांचे मागतवा ताई चे इल्दबेन ओरनुकी हिजे नामागी ओरहंदान ओरोल्च ഇർഗുയിജി എൻഷിംഗ്ദുര കാബിയാരേ ഉലി പത്ലി ഹിജംബാ ഖീനിസു ഉൻതൈ സംസാദ് ഓർതോ സുഗുർ സാൽദി ചിംഗ്രി ഹോരോഗാർ ജാഗാ ഹിജ്ബേൻ അയ്യാ തിലി തുംഷിംഗാജിർ ഹുൻത്ലംഗോൾ തോർബോരിയോ യവക്സേ നിർവേഗാ ജാഗോന്ദുർ ഉൻഗോമതു സുജിഗ്ലോലി ഉബർലിജ്വാൽനാ ഖിർബ ഉൻതൈബി ഹുനി ഉഗാ ഹോർജ് हे हर चीज जेल है अर्गीगी गरगा जगत उदेश कंदुर तोरलेच उरम गाव्यान तोर शान करतो की बोलबोल उशी ओरमस्ता थंगर हर हिज नामागी निगन आलम आलोज बोलना गिस थिंगरी वेरन थांगरगल हे